0: Continuous music. Music. RM3.
1: Kasakai Mandali. Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
1: Kasakai Mandali.
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. शिरी सोबत आपण आहात ऑइम फ्रीवर अँड कसं काय मंडळी कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजला आहेत अँड येस, नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. एक त्याचा असा संगीतमय प्रवास असणार आहे. आणि श्रोतृ आज विशेष कार्यक्रम रंगणार आहे. आज आपल्यासोबत आहे 2 पाहुणे, 2 विशेष पाहुणे महाराष्ट्राहून. त्याच्याबद्दल मी अजून माहिती देणार आहे, पण त्याआधी ऐकूया पहिलं गाणं. आज मराठी भाषेवर विशेष चर्चा असणार आहे आजच्या या कार्यक्रमात. तेव्हा या क्षणी कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया पहिलं गाणं शाहीर साबळे यांच्या सुमधुर आवाजात.

0: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत कसकाय मंडळी कार्यक्रमात. 9:06 झाली आहेत, 10 कार्यक्रम असणार आहे. अँड सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपल्यासोबत आहेत दोन खास पाहुणे सोलापूर महाराष्ट्राहून. बालचंद कॉलेज सोलापूरचे प्रमुख विभाग प्रमुख ऑफ प्राकृत विभाग डॉक्टर महावीर शास्त्री आणि बालचंद कॉलेज सोलापूरच्या इतिहास व अर्ध मागधी विभागाचे लेक्चरर डॉक्टर माधुरी शास्त्री. सर आणि मॅडम तुमचे खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमात.
1: थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.
0: सर्वप्रथम तुमचे मॉरिशसमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही पहिल्यांदा कदाचित येत आहात इथे मॉरिशसला, आणि तुम्हाला कसे वाटत आहेत?
1: खूपच छान. मॉरिशस एक अत्यंत

0: सुंदर असा देश आणि हिरवळीने नटलेला आणि समुद्राने वेढलेला स्वच्छता सुंदरता आणि मधुर भाषा आणि त्याचबरोबर असलेली ही सगळी कसं काय मंडळीची महाराष्ट्रीयन आणि सर्व अनेक देशातले अनेक विभागातले लोक एकत्रितपणे गुणागोविंदाने राहतात हेच एक आनंदाची बाब आहे.
1: नमस्कार. मॉरिशसमधला हा माझा पहिला प्रवास आहे आणि तो अत्यंत सुंदर आणि नवीन असा प्रवास वाटलाच नाही. जो इथल्या लोकांनी जो सुगंध दिला आम्हाला प्रेमाचा okay. तो निशिगंधाप्रमाणे वाटला आणि तो आमच्या जीवनात असाच अखंड दरवळत राहणार आहे.
2: ओके छान. रसिक श्रोतेनो, आज चर्चा असणार आहे मुख्य म्हणजे विषय आहे मराठी भाषा आणि नुकत्याच मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. खरं तर हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल तुमचे काय विचार आहे?
0: हा नमस्कार. खरोखरच खूप महत्त्वाची बाब तुम्ही विचारली. मॉरिशससारख्या देशामध्ये राहून या सर्व बाबींची चर्चा होतीये हेच एक खूप विशेष वाटत आहे. मॉरिशसमधल्या मॉरिशस मराठी मंडळीचा कार्यक्रम मी काल पाहिला आणि तिथे म्हणजे मराठीचा तितुका उंच होत असताना पाहून आनंद झाला. कारण नुकताच भारत सरकारने याला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे क्लासिकल लँग्वेज नावाने ह्याला विशेष असं अलंकृत केलेलं आहे. भारतामध्ये संस्कृत, तेलुगू, तमिळ असे काही क्लासिकल लँग्वेजेस. क्लासिकल लँग्वेज म्हणजे काय की ज्या भाषा प्राचीन काळापासून चालू आहेत आणि आजही त्यांचा झेंडा अत्यंत उंच जात आहे अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि तोच दर्जा आपल्या या मराठी भाषेला मिळाला. कारण ज्याचा इतिहास सुमारे 2000 वर्षापासून आहे आणि त्यापेक्षाही जुना आहे. कारण मराठी ही एक बोलीभाषा आहे आणि त्या बोलीभाषेतून प्राकृतच्या महाराष्ट्री प्राकृतपासून विकसित होत ती पुढे पुढे आली आणि आज त्याचं नवीन रूप म्हणजे मराठीची भाषा आपण पाहत आहोत. म्हणूनच अभिजात म्हणजे पूर्व काळापासून अत्यंत प्राचीन काळापासून जन्मलेली ही भाषा म्हणून याचा गौरव होत आहे आणि यामुळे मराठीच्या विकासाला संपूर्ण देशातच नव्हे अनेक देशांमध्ये त्याला प्रगतीच्या वाटा मिळणार आहेत. अशा या आत्ताच तुम्ही बोललात की महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा सुद्धा जन्मदिवस साजरा केला गेला. संपूर्ण भारतातच नव्हे तर मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये हा सर्व साजरा केला जातो आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र विलगीकरण म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र जेव्हा तयार झाला तो 1 मेचा दिवस नुकताच आत्ता या 1 आठवड्यापूर्वी साजरा झाला. म्हणून मराठी महाराष्ट्र या सर्वांसाठी अत्यंत हा गौरवाचा दिवस आहे.
2: खरंच मराठी भाषा दिवस आणि तसेच महाराष्ट्र दिन हा खरं तर मराठी माणसाच्या अभिमानाचा दिवस आहे. रसिक श्रोतेनो, मराठी भाषेवर आज या क्षणी खूप महत्त्वाची चर्चा चालू आहे. ही चर्चा चालूच असणार आहे पण त्याआधी एक अतिशय छान गाणं ऐकूया मिथिला पालकर यांच्या सुमधुर आवाजात, तेव्हा याचा आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: या खास कार्यक्रमात आज मराठी भाषेवर विशेष चर्चा होत आहे विद डॉक्टर महावीर शास्त्री आणि डॉक्टर माधुरी शास्त्री फ्रॉम सोलापूर महाराष्ट्र. येस, मराठी भाषेवर विशेष चर्चा चालू आहे आणि या क्षणी बोलूया मराठीच्या इतिहासावर. तेव्हा माधुरीजी, मराठीच्या प्राचीन इतिहासावर तुम्ही आपल्या श्रोत्यांना काही माहिती देऊ शकता का?
5: हो, नक्कीच. मराठी भाषेचा प्राचीन इतिहास खूप प्रगल्भ आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पण आहे आणि अभ्यासूसुद्धा आहे. तर मराठी भाषेचा प्राचीन इतिहास हा साधारणपणे 1500 ते 2000 वर्षाहून अधिक जुना आणि अत्यंत समृद्ध आहे. मराठीचा उगम प्राकृत भाषेच्या अर्थात प्राचीन काळातील ही आपली बोलीभाषा होती आणि आजही आपण महाराष्ट्रात गेला तर मराठी भाषेची ही बोलीभाषासुद्धा आहे आणि लिखित भाषा देखील आहे. तर या प्राकृत भाषेच्या, महाराष्ट्री प्राकृत या बोलीभाषेतून मराठी भाषेचा उगम झाला. अर्थात यालाच पूर्वी प्राकृत भाषेत मरहट्टी असं देखील म्हणत होते. तर सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळवंशीय राजसत्तेने 400 वर्ष राज्य केले. यातीलच महाकवी हालने गाथा सप्तशती हा संकलित सुमारे 700 गाथांचा ग्रंथ संकलित करविला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी प्रेम, आपले भाव, सर्व काही भाव जे आहेत ते भाव यातून व्यक्त केले. या तसंच निसर्गाचे सौंदर्य वर्णन किंवा आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याशी जे प्रेमळ नातं असावं त्याबद्दल काही काही सुंदर गाथा या गाथेमध्ये करविल्या, संकलित करविल्या. मराठी भाषेने मराठी भाषेचे प्राचीन पुरावे अर्थातच सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे शिलालेखांचा, यातून आपल्याला मराठी भाषेचा पुरावा मिळतो. उदाहरणार्थ घ्यायचं सांगायचे झाले तर श्रवणबेळगोळा जे कर्नाटकातील गोमटेश्वरांचे म्हणजे बाहुबली मूर्तीसाठी, प्राचीन मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे, त्यातून श्रवणबेळगोळा येथील गोमटेश्वरांच्या मूर्तीजवळ चामुंडराया करवियले 1984 मध्ये हा शिलालेख

0: मराठीतील प्राचीन पुरावा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आजही आपण जर तिथे गेलो तर आपल्याला तो शुद्ध स्पष्ट भाषा लिपीमध्ये तो वाचला जाऊ शकतो.
1: खूपच सुंदर
0: आहे. त्याचबरोबर हा एक पुरावा तर महत्त्वाचा मानला जातोच. त्यानंतर इतिहासाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर महत्त्वाचा पुरावा म्हणून यादवकालीन काळात मराठी भाषेवरती संस्कृतचा मोठा प्रभाव होता. संस्कृत भाषा ही राजभाषा म्हणून प्रसिद्ध होती आणि त्या काळात प्राचीन बोलीभाषा म्हणून प्राकृत भाषेचा वापर केला जात होता आणि प्रांताप्रमाणे ही प्राकृत भाषा बदलली जात होती. त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठी प्राकृत म्हणून मराठीमध्ये भाषा बोलीभाषा प्रसिद्ध होती. तर महानुभाव पंथाने संत आणि संतांचा अभ्यास करविता मराठी भाषेचा महत्त्वपूर्ण अभ्यास सांगता येईल आपल्याला. तर महानुभाव पंथाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र यासारखे गद्य ग्रंथ याच काळात सुरू झाले. यातूनच मराठी भाषेचे पहिले गद्यरूप प्रसिद्ध झाले. मराठी भाषेला भाषेचा गौरव करणारे आपल्याला सुरेश भट्टांचे एक आपण गीत म्हणू शकतो की लाभले आम्हास भाग्य बोलो तो मराठी हे अधिकृत अभिमान गीत म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यासाठी या गीताच्या काही महत्त्वपूर्ण ओळी मी म्हणून तुम्हाला म्हणून दाखवू शकते. तर लाभले आम्हास भाग्य बोलो तो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.
1: जय हो.
2: थँक्यू सर. मराठी भाषेचा मध्यकाळ हा मराठी साहित्याचा सुवर्ण काळ असा मानला जातो. तेव्हा हा मध्यकाळ कसा गेला?
3: खरोखरच आत्ताच मॅडमनी सांगितलं की प्राचीन काळ म्हणजे महाकवी हालपासून विकसित झालेली मराठी ही पुढं जाऊन, कारण भारत हा देश असा आहे की अनेक इतिहासकार इथे येऊन गेले, त्यांनी अभ्यास केला आणि चिनी वेन सॉंग जे येऊन गेले तर त्यांनी आपल्या लेखनामध्ये लिहिलेलं आहे की हा प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या रांगाचा प्रदेश आणि खालच्या दक्षिणेपर्यंतचा हा प्रदेश खूपच सुंदर असा दिसून येतो. आणि त्यामध्ये त्यांनी फिरत असताना सांगितलं की इथले जे लोक आहेत ते मरहट्टी म्हणजे कोणत्याही गोष्टीवर मरायला तयार असणारे असे लोक आहेत असं त्यांनी त्यामध्ये दाखवलं आहे मध्यकाळामध्ये. त्याचबरोबर प्राचीन काळात महाराष्ट्री प्राकृत नावाने ओळखली जाणारी ही जी भाषा होती मध्यकाळामध्ये अपभ्रंश रूप आलं म्हणजे एखाद्या भाषेचा विकास होतो. खरोखरच प्राकृत भाषेतून मराठीचा उगम झाला माय मराठीचा, पण ती भाषा अशी आहे की प्रवाहित होणारी भाषा आहे असं कुठेतरी बांधली जाणारी भाषा नाही. जितके भाषा त्यामध्ये आल्या त्या सर्वांचं मिश्रण त्यामध्ये थोडं थोडं होत गेलं आणि त्यातला सर्वांचा गोडवा त्यांनी घेतला. त्यामध्येच त्यांनी गौड वहो कंस वहो असे खूप सुंदर सुंदर ग्रंथ मोठे ग्रंथ काव्य स्वरूपातले ग्रंथ रचले गेले. आणि आत्ताच सांगितलं की दक्षिणेतल्या श्रवण बेळगोळपर्यंत याचा इतिहास होता. आणि म्हणजे ही भाषेने इतरांना कसं काय समावलं बघा की त्या बाहुबलीच्या मूर्तीच्या पायथ्याशी एका बाजूला मराठी लिहिली गेली आणि दुसऱ्या बाजूला तेलुगू आणि कन्नड भाषा लिहिली गेली. म्हणजे या सर्वांबरोबर एक घेऊन चालणारी ही मराठी भाषा खूपच विकसित होत गेली आणि ज्ञानेश्वरांच्या संत तुकारामांच्या काळापर्यंत ह्या मराठीने पाया घ्यायला सुरुवात केला. ज्ञानेश्वरांनी तर ह्या मराठी भाषेचे खूपच वैभव गायलेले आहे. ही मराठी म्हणजे आमची प्रेमळ भाषा आहे आणि ही भाषा म्हणजे गोडव्याची भाषा आहे. संस्कृत भाषा म्हणजे खरोखरच ती एक देवभाषा आहे. म्हणजे मग मराठी प्राकृत ही काय दानवांची भाषा आहे का? नाही, ती ही प्रेमळ मराठी मानवांची भाषा आहे असं त्यांनी त्यात सांगितलं. म्हणूनच या मराठीतच म्हटलं जातं माणसाने माणसाशी माणसासम वागणे अशी सुंदर सुंदर गाणे सुद्धा याच्यामध्ये रचले गेले. कारण ह्यामध्ये माणसाला माणसासारखं आणि प्रत्येक जीवाला प्रेम देण्याची अशी भाषा आहे आणि हा मध्यकाळ खूप सुंदर आहे.
2: ओके. म्हणजे मराठी भाषा अनेक वर्षांपासून जिवंत आहे आणि आज आपण मराठी भाषा बोलतो, मराठी भाषा लिहितो, देवनागरी लिपी वापरतो, पण ही जी मराठी भाषा आहे प्राचीन काळापासून अशीच लिहिली जात होती का?
0: लिपींचा अभ्यास करता आपल्याला प्रथम जी लिपी आली ती ब्राह्मी लिपी. ब्राह्मी सर्व लिपींची जननी म्हणून आपण ब्राह्मी लिपीचाच
2: देवनागरीच्या आधी
0: देवनागरीच्या अगोदर सर्व लिपींची जननी म्हणून मुख्य जी लिपी वापरली गेली ती कोणत्याही प्रांतात असू दे असे अनेक त्याचे उल्लेख आहेत आणि त्याचे अनेक संशोधकांनी आपले तथ्य आपले
3: त्यामध्ये
0: मांडलेले आहेत
3: खरोखर.

0: प्राचीन काळामध्ये सुरुवातीला जेव्हा लेखनाची आवश्यकता भासली, कारण पुरुष श्रुत परंपरा होती, जे ऐकलं ते पाठ होऊन जायचं आणि लिहायची गरज नसायची, पण त्यानंतर चित्रलिपी तयार झाली, अनेक चित्र तयार केले गेले आणि त्यातून लिपी तयार झाली. पण त्यांना असं लक्षात आलं की चित्रांच्या माध्यमातून पुरणार नाही. म्हटल्यानंतर आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक लिपी तयार झाली आणि त्याला ब्राह्मी लिपी, आद्य लिपी म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळेच अशोकांचा काळ असेल, खारवेलचा काळ असेल, किंवा सातवाहन वंशीयांचे अनेक शिलालेख जे मिळतात, ते शिलालेख सर्व ब्राह्मी लिपीतमध्ये मिळतात आणि त्याचा पुढे विकास झाला.
1: आणि महाराष्ट्रामध्ये जो भाषेचा पाया सम्राट अशोक काळ, आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की अशोकाच्या काळापासून आहे, त्याचबरोबर अशोकाच्या काळापासून मुख्यतः आपण उल्लेख का करतो आहे तर लिखित स्वरूपात त्याचे आपल्याला पुरावे मिळाले. सम्राट अशोकांनी आपले 14 अभिलेख तर मांडलेलेच आहेत आणि सम्राट अशोकांनी या लिपीचा विकास प्रांताप्रमाणे केलेला आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जसे की महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत, कर्नाटकमध्ये द्राविडी प्राकृत, पंजाबमध्ये पंजाबी लिपीचा प्राकृतप्रमाणे त्यांनी शौरसेनी आहे, खरोष्टी आहे, मागधी आहे, अर्धमागधी आहे, तर अशा अनेक लिपींचा अभ्यास करून त्यांनी आपले 14 अभिलेख आपल्याला लिहिलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कसे वागावे किंवा आचरण कसे असावे
0: याचं
1: सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला संस्कृत म्हणजे आपली संस्कृती आपण रुजवावी आणि ती अखंड विकसित करावी, हा त्यामागचा उल्लेख होता. आणि त्याचबरोबर
0: तुम्ही लिपी बोलत होता आता की लिपी त्या काळात ब्राह्मी लिपी होती. ब्राह्मी लिपीचा विकास प्रत्येक काळात विक्रमादित्याच्या काळात आणि क्रमाने पुढे पुढे होत आलेला आहे आणि सुमारे 10व्या शताब्दीच्या आसपास नागरी लिपी डेव्हलप झाली. त्यामधूनच 5-6 त्यामध्ये मध्ये खंड आहेत. त्या खंडानंतर नागरी लिपी विकसित झाली आणि ती नागरी लिपी विकसित होत होत सुमारे 14व्या शताब्दीनंतर आपल्याला मोडी लिपी दिसून येते. कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आपल्याला अत्यंत एक अभिमान वाटतो मराठीचा. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांचे सर्व लेख जे आहेत, पत्र जे आहेत, ते मोडी लिपीमध्ये विकसित झाले आणि हीच मोडी लिपी पुढे विकसित होत आता आपण पाहतो की आपण देवनागरी लिपीमध्ये मराठी आपण लिहितो, वाचतो. अशा प्रकारे हा लिपीचा इतिहास जो आहे ब्राह्मीपासून नागरी लिपीपर्यंतचा मुख्य इतिहास आणि त्यानंतर मोडी लिपी आणि मराठीसाठी आता आपण वापरतो. मराठी असू दे, संस्कृत असू दे, प्राकृत असू दे, हिंदी असू दे, सध्या देवनागरी लिपी ही अत्यंत प्रचलित झालेली आहे खरोखरच.
1: आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे अजून एक मी उल्लेख करू शकते की इच्छिते की मोडी लिपी ही शिवाजी महाराजांच्या काळात विकसित झाली आणि ती राजलिपी म्हणून देखील प्रसिद्ध होती. आणि राजलिपी म्हणून लिहिण्यासाठी मोडी लिपी ह्याचे महत्त्वाचे दस्तऐवज असायचे, ते गोल गोल अक्षर, जेणेकरून म्हणजे अनेक लोकांना काही गुप्त त्यांचे व्यवहार असतील किंवा संदेश असतील तर त्या मोडी लिपीमध्ये दस्तऐवजाच्या द्वारे ते दिले जात असत. त्याचबरोबर त्याच काळामध्ये नागरी लिपीनंतर देवनागरीचा विकास होत गेला. देवनागरी ही महाराष्ट्रामध्ये म्हटली जाते, तसेच इतर प्रांतामध्ये देखील देवनागरीचाच वेगवेगळ्या नावांनी उल्लेख केला जातो.
2: आणि काही क्षणांपूर्वी आपण एका गाण्याबद्दल बोललात, लाभल्या महासौभाग्य बोलतो मराठी, किंवा या क्षणी हे गाणं तुमच्यासाठी विशेष
1: अभिमानाचं गाणं आहे.
0: मॉरिशसमध्ये आनंद होतोय
1: आणि आम्हाला आनंद होतोय अतिशय की इथं मराठी जपली जाती.
2: ठीक आहे, तेव्हा या क्षणी ऐकूया मराठी अभिमान गीत, सुरेश भटांनी लिहिलेलं गाणं, तेव्हा याचा आस्वाद घेऊया.

0: मंडली
1: कसकाय मंडली
2: कसकाय मंडली
0: कसकाय मंडली
3: श्रोतनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत कसकाय मंडळी कार्यक्रमात. श्री सोबत आपण आहात ऑइम फ्लेवर अँड मी तुमची साथ देणार आहे 10 आजच्या या विशेष कार्यक्रमात. आज मराठी भाषेवर अत्यंत महत्वाची चर्चा चालू आहे विथ डॉक्टर महावीर अँड डॉक्टर माधुरी फ्रॉम सोलापूर महाराष्ट्र. ते दोघे आपल्याला मराठी भाषेवर काही छान विशेष महत्वाची माहिती देत आहेत. परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत या स्टुडिओमध्ये.
4: नमस्कार
5: नमस्कार.
3: तेव्हा मराठी भाषेवर या क्षणी चर्चा चालू आहे तेव्हा आपण दोघेही या मराठी भाषेच्या इतिहासाकडे कसे वळालात सर?
4: हो शिरीजी, खूपच इंटरेस्टिंग प्रश्न तुम्ही विचारलात. याला एक गुरु परंपरा आहे, कारण मराठी भाषा किंवा त्याचा इतिहासाचा अभ्यास करणे ही आपल्यातच एक खरोखरच पुण्यवान गोष्ट आहे. खूप कमी लोकांना भाग्य लाभतं आणि त्या साधकांमध्ये आम्हीसुद्धा एका शेवटच्या रांगेत आहोत ह्याचं आम्हाला खूप आनंद आहे. मराठी भाषा अभ्यास करायचा असेल तर मराठीच्या इतिहासाकडे त्याच्या मूळ तत्वाकडे वळणं खूप आवश्यक आहे. तसं तर माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे मी आणि माझ्या धर्मपत्नी माधुरजी जे आहेत त्या कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये आहेत. पण जेव्हा आम्ही गुरु सानिध्यामध्ये आलो आचार्य श्री विद्यानंदजींना या श्रेणी मी स्मरण करतो त्यांच्या सानिध्यात जेव्हा गेलो त्यांनी सांगितलं की हे सर्व तर अभ्यास सर्वजण करतील पण शिष्या तू आपल्या भाषेचा आणि त्याच्या इतिहासाचा जर तू अभ्यास केलास तर तू खरोखरच एक चांगलं कार्य होईल. आणि असं म्हणून मी दिल्लीमध्ये असताना आचार्य श्री विद्यानंदजीच्या मठामध्ये राहिलो 6 आणि त्यातून मला या प्राचीन भाषेचा इतिहासाचा गौरव लक्षात आला आणि तो अभ्यास करता करता प्राकृत भाषेकडे वळालो. संस्कृतमध्ये माझं अध्ययन मी पूर्ण केलं लालबहादूर शास्त्री विद्यापीठामध्ये आणि तिथून ज्योतिषशास्त्राचं अध्ययन केलं. पण त्याबरोबर अभ्यास करत असताना संस्कृतपेक्षासुद्धा एक प्राचीन भाषा आहे की जी प्राकृत नावाने ओळखली जाते, कारण भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. पूर्वेकडे अत्यंत उंच अशा डोंगररांगा आहेत तर उत्तरेकडे हिमालयाचं विशाल असं पर्वतरांगा आहेत हिमांच्या. पश्चिमेकडे वाळवंटाने पसरलेला असा हा राजस्थान प्रदेश आहे तर दक्षिणेमध्ये महाराष्ट्र आणि द्राविडी संस्कृतीचा एक खूप नटलेला देश आहे. आपल्या त्या राष्ट्रगीतामध्येच आपण म्हणत असतो. तर त्या पद्धतीने जेव्हा लक्षात आलं की मगाशीच्या चर्चेमध्ये की अशोकाने सम्राट अशोक असेल, सम्राट चंद्रगुप्त असेल, सम्राट खारवेल असतील आणि त्यानंतर सातवाहन वंशीय राजसत्ता ज्यामध्ये महाकवी हाल, खरोखरच महाकवी हालचं एक त्यांचं इतिहाससुद्धा इंटरेस्टिंग आहे. महाकवी हाल हे मराठीवर प्रेम करणारे महाराष्ट्री प्राकृतवर प्रेम करणारे एक मोठे कवी होते. त्यांनी बघा त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 2000 इसवी सनाच्या 100 आसपास त्यांनी प्रत्येकाला काव्यरचनेसाठी आव्हान केलं आणि जनतेतून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही एक एक काव्यांची रचना करा आणि मला द्या, मला खजिना वाढवा आणि जे कोणी एक कवितासुद्धा रचून आणून देतील त्या काळच्या महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये त्यांना त्यांनी त्या काळामध्ये एक सुवर्णमुद्रा भेट दिली. आणि अशा आव्हानाला दाद देत सुमारे 1 गाथा एकत्रित झाल्या. 1 गाथा लोकांनी लिहून दिल्या. लोकांनी म्हणजे लोकांनी कशा की महिलांनी पुरुषांनी मुलांनी म्हणजे घरोघरातून लोकांनी कविता लिहून दिल्या आणि त्या एकत्रित करून त्याने त्यातल्या 700 निवडक निवडल्या आणि त्याचा गाथा सप्तशती हा ग्रंथ संकलित केला. तर हा इतिहास जेव्हा ही कथा वाचली खरोखरच मला खूप आनंद झाला आणि त्या आनंदातूनच मी या प्राकृत भाषेच्या मराठीच्या इतिहासाकडे वळालो. आणि यावर आम्ही बरंचसं संशोधनही केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने त्या संशोधनाला खूप चांगली दाद दिली आणि नुकताच अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. तर या सर्व अभ्यासातून हळूहळू पुढे आलो. मराठीचा अभ्यास करता करता मराठीचं अपभ्रंश मराठी आणि त्यापूर्वी असलेली मरहट्टी, मग अशी आपण म्हणत होतो की मरहट्टी म्हणजे काय, मह दुसरा त्याचा अर्थ आहे महरठी, महरठी मरहट्टी या अपभ्रंशातून मराठी. पूर्वीच्या काळामध्ये याला मराठी असं म्हणायचे आणि हळूहळू ह निघून गेला त्यातून आणि हा मराठी शब्द. आपण जर पाहिले 19 शतकात जर पाहिलं तर ह्याला प्राकृत नावानेच ओळखलं जायचं. साधारण

0: अभ्यास मर्यादित न ठेवता लौकिक व्यवहारापुरता न वापरता आपण अधिक अध्ययन करावं यासाठी मी परत उदयपूर येथे डॉक्टर उदयचंद जैन आणि माझे पती श्री महावीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मी PhD करण्याचा सुरुवात केली आणि ती खरी PhD मला भाषेकडे वळवली आणि प्राकृत भाषेचा खरोखर अभ्यास सुरू केला. याचबरोबर मी आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही या म्हणजे अध्ययन जे विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचबरोबर आमचं एक मासिक आहे सुमारे 133 वर्षापूर्वीचं, तर जैन बोधक म्हणून जे पंडित वर्धमान शास्त्रींनी सुरू केलं आणि त्याचाच वारसा आम्ही दोघांनी आता सांभाळलेला आहे, तर ते अंक देखील आमच्याकडे निघतो आणि त्याचं वाचन जवळजवळ अमेरिकामध्ये असो, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा यातील सभासद आहेत आणि अत्यंत आनंदाने मराठी भाषेत आणि हिंदी भाषेत अंक निघतो तर ते वाचन करतात.
1: तर
0: अशा अनेक गोष्टी आहेत की
2: अंक आहेत, ग्रंथ आहेत,
0: ग्रंथ आहेत की ज्याच्यातून आम्ही प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आम्हाला वाचक देखील भेटतात. आजही मॉरिशसमध्ये सुद्धा आपल्याकडे शिरीष जी आहेत, तर जे मुलाखत घेत आहेत ते देखील अत्यंत आनंदाने आणि उत्सुकतेने मराठी भाषेविषयी जाणत आहेत आणि स्वतः ते अत्यंत सुंदर मराठी बोलत आहेत की जेणेकरून आम्हाला वाटतच नाही आहे की ते मॉरिशसमधले आहेत, आमच्यातलेच एक व्यक्ती आहेत असा आनंद होतोय. बस मला इतकंच सांगायचं.
3: माधुरीजी, महावीरजी, आपण जितके मराठीबद्दल बोललो तितके कमीच आहे, पण वेळ पण कमी आहे, तेव्हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. मॉरिशसमध्ये आणि आपल्या विश्व मराठीच्या विकासासाठी तुम्ही काही संदेश देऊ शकता का?
1: हो, नक्कीच. मॉरिशस मला आम्हाला या देशात मराठी बोलणारे असू शकतील हीच एक कल्पना विशेष वाटत होती, पण इथं आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं, श्रीजी तुम्हीसुद्धा एक मराठीचे अभ्यासक आणि शिक्षक आहात, त्याचबरोबर पूर्वाशा नावाचे एका सुंदर अशा लेडीने जिने महाराष्ट्रात येऊन कोल्हापूर
3: स्टुडिओमध्ये,
1: हो स्टुडिओमध्ये स्वागत आहे, पूर्वाशा तुमचंही स्वागत आहे, कोल्हापूर सारख्या नगरीत येऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर आपण असं म्हणतात की मराठी सध्या काय एक गतिमान होती की नाही असं वाटतं, पण तुम्हा दोघांना पाहिल्यावर असं वाटतं की नाही नाही, मराठीचा इतिहास जितका गौरवशाली आहे तितकंच वर्तमानसुद्धा गौरवशाली आणि नक्कीच भविष्यसुद्धा नक्कीच गौरवशाली असणार आहे. कारण तुम्ही इथे मॉरिशसमध्ये राहतात, तुमचे पूर्वज आले असतील 200 वर्षापूर्वी, पण त्यानंतरही तुम्ही तुमच्या मराठीचा तितुका जागृत ठेवलेला आहे, काही ना काही तुमच्यामध्ये मराठीचे बीज आहेत आणि त्यामुळेच तुम्ही त्या अभ्यास करण्यासाठी खास कोल्हापूरला आलात. डॉक्टर गोमटेश्वर पाटील अशा एका विद्वानाकडे तुम्ही राहिलात, मराठी भाषेचा गौरव त्यांच्याकडून शिकलात आणि तुम्हीसुद्धा इथं मुलांना शिकवताय आणि दर शनिवारी रविवारी तो तुम्ही क्लासेस घेताय. म्हणजे तुम्ही प्रश्न केला की काय मराठीचं सध्या वर्तमान, तुम्ही स्वतःच त्याच्यासाठी इतका प्रयत्न करताय, तुम्ही म्हणजे त्या मराठीची तुम्ही जे बीज स्वतःमध्ये रोवले होते ते इतरांमध्ये सुद्धा व्हावेत. आणि मॉरिशस सारख्या देशामध्ये मला ऐकून आश्चर्य वाटलं की 100 शिक्षक इथे वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकवत आहेत, सुमारे 100 जास्त शिक्षक शिकवत आहेत
3: प्राथमिक माध्यमिक शाळेत.
1: वा, प्राथमिक आणि माध्यमिक, म्हणजे फक्त मी इथलंच बोलतोय,
3: युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे.
1: हां, आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशसला भेट दिली, त्याच्या मराठी विभागाला भेट दिली तिथे असलेल्या, तर तिथे असलेल्या ह्युमॅनिटीज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तिथे असलेल्या अभ्यासाबद्दल पाहून आलो, खरोखरच आनंद वाटला. तर 100 शिक्षक माध्यमिक आणि प्राथमिक शाळेत आहेत आणि परत युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा इथं मॉरिशसमध्ये शिकवलं जात आहे, खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मी मागे नेपाळ देशालाही भेट दिली होती, तर त्या ठिकाणी सुद्धा मराठीचे अभ्यासक आहेत आणि तिथे सुद्धा मराठी
0: देवनागरी लिपीचा अभ्यास होतोय आजही,
1: तिथेही लिपीचा अभ्यास होतो आणि मराठी भाषेचा अभ्यास होतोय. ऑस्ट्रेलिया देशात गेलो होतो तर तिथे सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांची एक मंडळी आहे आणि तिथेही एकत्रित येऊन ते लोक अभ्यास करतात, बोलतात आणि मराठीचे कार्यक्रम करतात. मी कॅनडा, ऑस्ट्रेलिया बरोबर अमेरिकामध्ये सुद्धा पाहिलं की तिथे सुद्धा मराठी भाषेत जाणकारांची एक संस्था आहे आणि त्या सर्व एकत्रित येऊन त्याचा अभ्यास करतात. तर खरोखरच वर्तमानात मराठीचा तितुका हा उंच होतच आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे लाखो लोक आहेत, करोडपेक्षा अधिक लोक आहेत, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा संपूर्ण देशात आहेत, पसरले आहेत. विश्वामधल्या जवळजवळ 40 अधिक देशामध्ये, तसं तर सर्वच देशांमध्ये मराठी माणसं पोहोचलेली आहेत, पण 40 अधिक देशांमध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या चांगलीच आहे. आणि मॉरिशससारख्या ठिकाणी आज आपली ही मुलाखत होत आहे, ह्याच्यावरूनच लक्षात येतं की मॉरिशसच्या ह्या चॅनलमध्ये सुद्धा जिथे फ्रेंच लँग्वेज असेल, इंग्लिश लँग्वेज असेल, ह्या भाषांना

0: अत्यंत विका त्यांच्या मुख्य भाषा मानल्या जातात, पण त्याबरोबर मराठीचे बोलणारे लोक आहेत आणि श्रोते मंडळीसुद्धा आहेत, अनेक श्रोते मंडळी, त्यामुळेच हा कार्यक्रम होतोय. यावरूनच सिद्ध होतं की मराठी भाषा किती गौरवशील आहे. या आणि काल कार्यक्रम पाहिलं तेव्हा युवकांचे जेव्हा कार्यक्रम पाहिले, युवती ज्या पद्धतीने त्या मराठी गाण्यावर नाचत होते, बोलत होत्या, अत्यंत युवा अवस्थेतल्या छोट्या मुलीसुद्धा मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होत्या,
1: नृत्य देखील करत होत्या. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ही मराठीची माती असू दे किंवा कोणतेही आपले जी भाषा आहे त्या भाषेला आपण जर प्रोत्साहित केलं तर निश्चितच ही भाषा म्हणजे पूर्वजांनी आपल्याला जे आपल्याला आशीर्वाद म्हणून दिलेला
0: आहे,
1: वैभव दिलेलं आहे, त्याचं निश्चितच जतन होईल. आणि हा अनमोल ठेवा आहे, अलंकार आहे, आणि त्याच्याबद्दल आपला अभिमान बाळगलाच पाहिजे. आणि हा जर अभिमान आपण बाळगलो तर निश्चितच युवा पिढी याकडे आकर्षित होईल. तर मला मॉरिशस
0: महानुभाव पंत असेल किंवा ज्ञानेश्वरांची भाषा असेल, तुकारामांनी जपलेली भाषा असेल, आणि त्यानंतर एका छत्रपती शिवरायांसारख्या एका महान राजाने गाजवलेली सत्ता असेल, त्याने मावळ्यांच्या माध्यमातून केलेलं एक राजसत्ता असेल, त्याने मराठीला एक विकास करून दिला आणि त्यातूनच मोडी लिपीच्या माध्यमातून मराठी भाषेला त्याने विकास करून दिला, एक राजभाषा म्हणून त्याने गौरव मिळवून दिला. ही तर बोलीभाषा होती प्राकृतच्या रूपाने, पण तिला राजभाषेचा गौरव छत्रपती शिवरायाने मिळवून दिला आणि ती भाषा आज युवक अत्यंत अभिमानाने बोलतात. की तुम्ही पाहत असाल की इतर लोक जेव्हा इतर त्यांची भाषा बोलतात सौम्यतेने बोलतात, पण मराठी जेव्हा माणूस बोलतो तेव्हा लक्षात येतं अरे हो नक्की हा मराठी असणार आहे, कारण त्याचा निधड्या छातीचा आणि निडर असा असलेला स्वाभिमान असलेला त्यामध्ये उल्लेखच आहे. म्हणजे आपण नाही इतिहासकाराने सुद्धा उल्लेख करून ठेवला, व्यानसन निधड्या छातीचा एका चोराने बोलणारा आणि सर्वांवर प्रभाव टाकणारा असा हा मराठी माणूस आज युवकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जागृत होत आहे, याचाच मनस्वी आनंद होत आहे. खरोखरच ही भाषा अशीच विकसित होत राहो आणि वर्षानुवर्षे या मराठीचा झेंडा भगवा झेंडा फडकत राहो, हीच अत्यंत या रूपाने मॉरिशसमध्ये आपण इथं बोलवलं आणि असे प्रश्न विचारलेत खरोखरच आश्चर्य होत आहे मला. आणि त्यासाठी शिरीशी आणि तुमच्या संपूर्ण मॉरिशस एमबीसीच्या टीमला खरोखरच अभिनंदन, तुम्ही या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहात. मराठीचा झेंडा असंच फडकत राहो.
1: जय हिंद, जय महाराष्ट्र,
2: जय महाराष्ट्र,
0: जय मराठी, जय मॉरिशस,
1: जय.
2: महावीरजी, माधुरीजी, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात, एमबीसीमध्ये आलात, ते स्टुडिओमध्ये आलात, आपल्या श्रोत्यांना आपला विचार सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अजून आहेत इथे मॉरिशसमध्ये, तेव्हा तुमचा हा प्रवास छान आनंदमय असो, हीच हीच शुभेच्छा. परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. श्रोतनो, या क्षणी वळूया काही गाणी ऐकूया. या क्षणी तुमच्यासाठी वाचत आहोत क्रांती ज्योती विद्यालय मराठी मीडियम या मूवीतून घेतलेलं गाणं. आणि तसंच हे खास गाणं डेडिकेटेड टू महावीरजी आणि माधुरीजी, तेव्हा ऐकूया रोहित राऊत आणि जोडी जोगळेकर यांच्या सुमधुर आवाजात.
0: धन्यवाद.

श्रोतना आशा करती हूँ कि तुम्हें आमचे सोबत आजचा सॅटरडे आजचा शनिवार एन्जॉय करत आहात. आज खूप छान चर्चा झाली मराठी भाषेवर आणि या क्षणी काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा आमची साथ देत राहा. काही 6 मिनिटे राहिली आहेत. या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत संजू राठोड यांच्या आवाजात शेकी शेकी फॉर दिस ब्युटिफुल.

दिस वॉज शेकी शेकी फॉर यू ऑल श्रोतृ एंड यानंतर तुमच्यासाठी वाजत आहोत शेवटचं गाणं अँड आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल. काही क्षणात मी त्यासोबत गुजराती कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा याचाही आस्वाद घ्या. फॉर नाऊ शी प्लेइंग फॉर यू ऑल नेक्स्ट अभिजित सावंत अँड विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं. याचा आस्वाद घ्या, काळजी घ्या. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट वीकेंड. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.